0: ಇದುವರೆಗೆ ಗೀತ ಚಂದ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಹಿಂದಿ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳನ್ನು ಕೇಳಿದಿರಿ.
1: ವಾರ್ತಾ ಮೇ ದ್ವಿಪಕ್ಷೀಯ ಸಂಬಂಧೋ ಕೋ ಔರ್ ಸಶಕ್ತ ಬನಾನೆ ಪರ್ ಚರ್ಚಾ ಕಿ ದೋನೋ ನೇತಾವೋ ನೇ ದ್ವಿಪಕ್ಷೀಯ ಸಂಬಂಧೋ ಮೇ ಆಯೆ ಪರಿವರ್ತನಕಾರಿ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಬದಲಾವ್ ಕಾ ಸ್ವಾಗತ ಕರ್ತೆ ಹುವೆ ಕ್ಷೇತ್ರೀಯ ಸ್ಥಿರತಾ ಊರ್ಜಾ ಸುರಕ್ಷಾ ಔರ್ ಪ್ರೌದ್ಯೋಗಿಕಿ ನವಾಚಾರ ಕೆ ಲಿಯೆ ವ್ಯಾಪಕ ಸಹಯೋಗ ಢಾಂಚೆ ಕೋ ಅಂತಿಮ ರೂಪ ದಿಯಾ. ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ನೇ ಬತಾಯೆ ಕಿ ದೋನೋ ದೇಶೋ ನೇ ಯುರೇನಿಯಂ ಆಪೂರ್ತಿ ಔರ್ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಖನಿಜ ಗಲಿಯಾರೆ ಪರ್ ಐತಿಹಾಸಿಕ ಸಮಝೌತೆ ಪರ್ ಹಸ್ತಾಕ್ಷರ ಕಿಯೆ.
2: पीएम सूर्यघर योजना को सपोर्ट करने के लिए हमने मिलकर गुजरात में रूपटॉप सोलर ट्रेनिंग एकेडमी बनाई है. यह एकेडमी अनेक महिलाओं और युवाओं की कैपेसिटी बिल्डिंग में योगदान देगी. न्यूक्लियर एनर्जी के क्षेत्र में आज हमने एक महत्वपूर्ण समझौता किया है. इससे ऑस्ट्रेलिया से भारत को यूरेनियम सप्लाई का मार्ग खुलेगा और हमारे क्लीन एनर्जी के उद्देश्यों को नई ताकत मिलेगी.
1: बाद में प्रधानमंत्री मोदी ने आज ऑस्ट्रेलिया के मेलबर्न में मेलबर्न मीट्स मोदी कार्यक्रम में कहा कि भारत ऑस्ट्रेलिया गठबंधन नई ऊंचाइयों पर पहुंच गया है.